0: संस्कृतवार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ newsonair चलदूरभाषीयतन्त्रांशे अपि समुपलब्धो भविष्यति। विदेशमन्त्री डॉक्टर सुब्रह्मण्यम जयशंकरः अद्य नेपाले अनुवर्तमानानि साहाय्योद्धार कार्याणि उद्दिश्य चर्चाम् अकरोत्। एकस्मिन् सामाजिकान्तर्जालपटले डॉक्टर जयशंकरः अवदत् यत् काठमाण्डू बीजिंगयोः वर्तमानाभ्यां भारतीय दूतावासाभ्यां भारतीय नागरिकाणां स्थिति विषये सद्यस्तन सूचनाः उपलब्धिताः। तेन एतदपि उक्तं यत् विदेश मंत्रालयेन सम्बद्धैः विभागैः नेपालाय प्रेषणीयानां साहाय्य सामग्रीणां विषये संसूचितास्ति। केन्द्रीय वित्तमन्त्री निर्मला सीतारामन इत्येषा अद्यारभ्य संयुक्त राज्यस्य षड्दिवसीय सर्वकारीय यात्रायां भविष्यति। स्वकीय अमेरिका यात्रावधौ सा शिकागो एशविले न्यूयॉर्क नगराणां प्रवासं करिष्यति। शिकागो नगरे वित्तमंत्री प्रमुख निवेशकैः सह एकायां गोलमे संगोष्ठ्यां भागं ग्रहीष्यति। अथ च अशासकीय क्षेत्रस्य प्रमुखैः मुख्य कार्यकारी अधिकारिभिः अध्यक्षैः वरिष्ठ प्रतिनिधिभिः च सह संभाषणं विधास्यति। अस्यां यात्रायां सा शिकागो नगरस्थैः भारतीय समुदायस्य जनैः सह अपि संवादं करिष्यति। एशविल नगरे श्रीमती सीतारामन अमेरिका देशस्य अध्यक्षतायां आयोज्यमाने G20 वित्तमन्त्रिणां तथा केन्द्रीय अधिकोष प्रशासकानां उपवेशने भारतीय प्रतिनिधिमण्डलस्य नेतृत्वं विधास्यति। अयं कार्यक्रमः समसामयिक वैश्विक आर्थिक आह्वानानां सम्मुखीकरणे भारतस्य दृष्टिकोणानां पुरोधाय अथ च G20 सहभागिभिः सह सहयोगं सुदृढीकर्तुं भारताय उत्तमम् अवसरं प्रदास्यति। ततः परं न्यूयॉर्क नगरे श्रीमती सीतारामन तत्रस्थानां प्रमुखाणां समवायानां मुख्य कार्यकारी अधिकारिभिः वरिष्ठ प्रतिनिधिभिः च सह निवेश गोलमे संगोष्ठ्यां भागं ग्रहीष्यति। उपराष्ट्रपतिः सीपी राधाकृष्णन सहैव प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी विश्व संस्कृत दिवसस्य पावन पर्वणि देशवासिभ्यः शुभाशयाः प्राकटयताम्। सामाजिक संजालीय संदेशे उपराष्ट्रपतिः राधाकृष्णन प्रावोचत् यत् संस्कृतं भारतीय ज्ञानस्य दर्शनस्य सभ्यतायाश्च शाश्वती भाषा वर्तते, यया देशस्य समृद्ध सांस्कृतिक न्यासः बौद्धिक परम्परा च संरचिता। सः जनान् निवेदितवान् यत् ते संस्कृतस्य अमूल्यनिधेः संरक्षणं संवर्धनं प्रसारणञ्च कुर्युः, सहैव आगामिवंशम् एतया शाश्वतज्ञानपरम्परया च सह योजयेयुः, येन आधुनिकजगति अस्य महत्त्वं वर्धयेरन्। अपरत्र प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी न्यगादीत् यत् संस्कृतभाषायाः शाश्वतवैभवस्य आचरणार्थं श्रावणपूर्णिमायां विश्वसंस्कृतदिवसः आचर्यते। सः न्यवेदयत् यत् संस्कृतं भारतीयज्ञानस्य चिन्तनस्य सृजनशीलतायाश्च निरन्तरं वाहिका समजायत। अस्याः सकारात्मकः प्रभावः अद्यापि बहुषु क्षेत्रेषु दृश्यते। प्रधानमन्त्रिणा भारते समग्रविश्वस्मिन् च संस्कृतस्य अध्ययनाध्यापने संलग्नानाम् अथ च अस्याः शाश्वतसम्पदः आगामिवंशे प्रसाराय कार्यरतानां सर्वेषां विदुषां साधकानां च भूरिशः प्रशंसा कृता। भारतस्य वेलावान सेन्थिलकुमारः गतरात्रौ PSA बुडापेस्ट ओपन स्क्वैश स्पर्धायाः उपान्त्यचक्रे स्वदेशीयं क्रीडकं वीर चोटरानी इत्यमुं रोमाञ्चकद्वन्द्वे पराजित्य अन्तिमचक्रे स्वस्थानं निश्चितवान्। वेलावान अद्य रात्रौ आयोज्यमाने अन्तिमचक्रे हंगेरी देशस्य स्थानीय प्रसिद्ध क्रीडकेन बालाज फार्कस इत्यमुना सह प्रतिस्पर्धिष्यति इति वार्ताः।
1: अल्पसमयत्तिनुल्लिल പ്രാദേശിക വാർത്തകൾ കേൾക്കാം.
2: വളരാൻ തയ്യാറാണോ? ഉയരാൻ തയ്യാറാണോ? നിങ്ങളുടെ ബിസിനസ് പുതിയ ഉയരങ്ങളിൽ എത്തിക്കൂ. 85% വരെ LTVയോടെ മണപ്പുറം IGL ഗോൾഡ് ലോണിലൂടെ ഫണ്ടുകൾ നേടുന്നത് ഇപ്പോൾ വളരെ എളുപ്പമാണ്.
3: നിങ്ങൾക്കായി മാത്രം 5 കോടി രൂപ വരെയുള്ള ലോണുകൾ നിങ്ങളുടെ ബിസിനസിനെ മുന്നോട്ട് നയിക്കാൻ സഹായിക്കുന്നു. ആത്മവിശ്വാസത്തോടെ വളരൂ, നിങ്ങളുടെ ലക്ഷ്യത്തിൽ എത്തിച്ചേരൂ. നിങ്ങളുടെ ബിസിനസ് വളർത്താൻ മണപ്പുറം നിങ്ങളെ സഹായിക്കുന്നു.
2: മണപ്പുറം ഫൈനാൻസ് ലിമിറ്റഡ്, മേക്ക് ലൈഫ് ഈസി. ടോൾ ഫ്രീ നമ്പർ 1800 420 2233.